0: sa nimit rupa hidup rasanya gayam le mudu swasta brahma madaksa
1: santulit bhojan paryapta dinra sakaratmak soch evam chinta tanav bata mukta rahda mudu rupa ta pasna sakinchha
0: 40 barsa pade pachi nimit swasta rakhnu
1: chilo padartha matcha masu kam khau khana ma satta ra phal phul khau
0: madhyapan ra dhumapan sevan nagarnu
1: swasta rahnu सुखमय जीवन
0: वीडियो को वाला एक्शन द्वारा संगीत प्रचार संदेश